बेटा अमरो जी पिताजी, बेटे जिस शख्स नू तू नाल लैके आई है सासी चट साखी नाल जुड़ना इना मैं दस देवा। धन गुरु अमरदास सच्चे पातशाह दा अज्योति जो समान दिहाड़ा है, इसलिए गल शुरू की थी। बेटा अमरो जी पिताजी, जिस शख्स नू तू नाल लैके आई है उन्हू बाहर क्यों कले हार दिता है, उन्हू बाहर क्यों खड़िया कर दिता, जा लैके आ, लैके आ। अमरो दे दलीज तो पिता गुरु अंगद देव जी तक जान तक और वापस आने तक बाबा अमरदास ने अपने मन विच गल बना ली कि मैं मुर्शिद टोलन चलिया हां, कोई त्रिपल्ली गुरु न लभवे ए भी कर लवा, मुड़ के फिर मझधार विच ही फस जावा। हां जे सच्ची बच्ची अमरो दे कहण ते पे हो गुरु अंगद देव पूरा सूरा गुरु है ना, ता ओ मैनू ना लैके बुलावे, ना लैके। दूजी गल, लंगर दा वेला है, संगतां छक रहियां ने ते मेरी मर्जी दे मुताबक मैनू भोजन मिल जाए ता मैं समझांगा पूरा सूरा गुरु है, अंतरजामी गुरु है। इनू उर्दू फारसी च कहंदे ने मुर्शिदे कामल है। हमरो बीबी आई पिता तो इजाजत लैके मुड़ के गई, आखन लगी पिता अमरदास आपनू बुलाया है, याद कीता है मेरे पिता ने। कोल गए ना अमरदास, हाली गुरु ने बने, अमरदास कोल गए ना तां गुरु अंगद देव जी ने आवाज दे के बुला लिया, अमरदास कैसे आए हो, इहदा अंदरला मनशा पूरा हो गया पे ना लैता गुरु अंगद देव जी ने। अमरदास कैसे आए हो, तबीयत ठीक है, बखरीयत तमाम है, सब सुख सांद है, बैठो जिथे जगह मिलती है, चूंकि भोजन का वेला है इसलिए भोजन छक लवो, बैठो सुख सांद। पूछ ली हादर ना बिठा दिता, सेवादार लंगर प्या वरतांदा है। गुरु अंगद देव सच्चे पातशाह जी ने उचेचा बुला के आख्या, ओ जो नवा प्राणी आया ना अज ओनू दाल पाती सेवा विच देनी है छकन वास्ते। अमरदास तेरा भोजन आ गया है छको, पर ए अंदर गिटियां गिने अमरदास बाबा जो कुछ मैं ना नहीं लेंदा क्योंकि बहुती चर्चा बच जाती है, लेना भी नहीं चाहिए। असी ए मीट संबंधी मैं अर्ज कर देवा ना लै हो गया, देखो भुल हो गई मीट संबंधी असी बिला वजह असमान तक गल पहुंचा छड़ी है। पंथ दो हिस्से तिना हिस्से चौ हिस्से वंडिया गया है, मैं घर भी देखा पति पत्नियों का तलाक भी हो गया है। इना याद रखो सत्संग जी, ए मैं इलानी अर्ज कर लगा, एदा साडे धर्म नाल कोई संबंध नहीं है, ए साडी खुराक है, खुराक है। जिदा मसर खा ले, मूंगी खा ले, गोभी खा ले, आलू खा ले। चलो ए जेड़ा नवा प्राणी आया ना सेवादार जी, इस नूं दाल भान देना है, क्योंकि अंदर सोच रहा है मैं कदी ये खादा नहीं जो वरत रहा है, जो वरत रहा है मैं कदी खादा नहीं। गुरु अंतरजामी मैं ठणका के वेख लिया, मेरा नां लैके बुलाया होवे तां किवें होवे। गुरु अमरदास कहण लगे इस नूं दाल भात सर्व कर दो, दे दो, गल निबड़ गई, रहण लग पै। पर अंतरजामता दी मोहर अमरदास बाबे दे दिल ते लग गई सत्संग जी, आ मत्था टेके आपां भी मोहर लगाई आखो सतनाम श्री। समा लंघदा गया, चाकरी करदे रहे, तिन फिक्र सुनने जी। अमरदास बाबे ने इन्नी घालना कीती है ना 12 वरिया विच, ते 12 ते खिताब लए ना, वड्याईयां लईयां, जिवें निमाणियां दा मान, नितानियां दा तां, न्योटियां दी ओट, बेवसीलियां दा वसीला, बेपनाहां दी पनाह, नतीरियां दी तिर। एक बड़ी गजब दी बात है, नतीरियां दी धीरज, जिहदा धीरज नहीं ना वधदा किते वी, ओह गुरु अमरदास दे दर्शन कर लवे ते उहदी धीरज आ जाएगा। 12 वरे अंदर बहुत कुछ इत्थे चमत्कार होए, लेकिन एक दिन ऐसा होया कि दरिया ब्यासा ते गए, हमेशा दी तरह आस नाल मुड़ के आंदे हुए जुलाए दी खड्डी कोल डिग पए,
ਰਾਤ ਅੰਧੇਰੀ ਸੀ, ਘੁੰਮਣ ਘੇਰੀ ਸੀ, ਰਸਤਾ ਦਿਸਦਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਸਰ। ਰਾਤ ਅੰਧੇਰੀ ਘੁੰਮਣ ਘੇਰੀ, ਦਰਿਆ ਠਾਠਾਂ ਮਾਰੇ, ਸੁਣਨਾ ਜੀ, ਰਾਤ ਅੰਧੇਰੀ ਘੁੰਮਣ ਘੇਰੀ, ਦਰਿਆ ਠਾਠਾਂ ਮਾਰੇ, ਉਹ ਕੀ ਜਾਣ ਹਾਲ ਸਾਡੇ ਵਸਣ ਜੋ ਨਦੀ ਕਿਨਾਰੇ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੀ ਪਤਾ ਹੈ, ਬਾਬਾ ਖੱਡ ਵਿੱਚ ਡਿੱਗ ਪਏ, ਖੱਡੀ ਵਿੱਚ ਡਿੱਗ ਪਏ, ਲੇਕਿਨ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ, ਹੇ ਮੁਰਸ਼ਦੇ ਕਾਮਲ, ਪੀਰੇ ਕਾਮਲ, ਗੁਰੂ ਸੱਚਾ ਪਾਤਸ਼ਾਹ, ਮੇਰੀ ਇੱਕ ਅਰਜ਼ ਨੇੜੇ ਹੋ ਕੇ ਸੁਣੀ, ਇਹ ਗਾਗਰ ਜਿਹੜੀ ਮੈਂ ਮੁੰਡ ਤੇ ਚਾਹੀ ਹੈ ਨਾ ਤੇਰੇ ਇਸ਼ਨਾਨ ਵਾਸਤੇ, ਸਰੀਰ ਗਾਗਰ ਦਾ ਜਲ ਸਾਰਾ ਵਗ ਜਾਏ ਤੇ ਵਗ ਜਾਏ, ਪਰ ਇਹਦੇ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਬੂੰਦ ਵੀ ਨਾ ਗਿਰੇ, ਤੇਰੇ ਵਾਸਤੇ ਜਲ ਲਿਆਂਦਾ ਹੈ ਨਾ, ਇਸ ਗਾਗਰ ਚੋਂ ਇੱਕ ਬੂੰਦ ਵੀ ਨਾ ਡਿੱਗੇ, ਇਹ ਸਰੀਰ ਜਲ ਗਾਗਰ ਦਾ ਜਲ ਵਗ ਜਾਏ ਤੇ ਵਗ ਜਾਏ। ਹੋਇਆ ਕਿ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀ, ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਗਾਗਰ ਤੋਂ ਉਜਾਗਰ ਹੋ ਗਏ, ਗਾਗਰ ਤੋਂ ਉਜਾਗਰ ਹੋ ਗਏ, ਸੁਣਨਾ, ਚਾਕਰੀ ਤੋਂ ਠਾਕਰੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਲਈ, ਟਹਿਲ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਮਹਿਲ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਵੇ, ਔਰ ਖੱਡੀ ਚੋਂ ਗੱਦੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਲਈ। ਆਖੋ ਸਤਨਾਮ ਸ਼ਿਵ। ਖੱਡੀ ਤੋਂ ਗੱਦੀ, ਟਹਿਲ ਤੋਂ ਮਹਿਲ, ਚਾਕਰੀ ਤੋਂ ਠਾਕਰੀ, ਔਰ ਗਾਗਰ ਤੋਂ ਰਮਾਲ ਉਜਾਗਰ ਹੋ ਗਏ। ਅੰਤਜਾਮੀ ਸਤਿਗੁਰੂ ਨੇ ਅੱਜ ਦੇ ਦਿਨ ਜੋਤੀ ਜੋਤ ਸਮਾਵਣ ਦਾ ਸਮਾਗਮ ਬਣਾ ਲਿਆ, ਜੋਤੀ ਜੋਤ ਸਮਾਗਮ। ਇਹ ਮੁਰਸ਼ਦੇ ਕਾਮਲ ਦੀ ਗੱਲ ਹੈ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੇ ਵੇਖ ਲਿਆ, ਏਦਾਂ ਹੀ ਜਿਵੇਂ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਜੀ ਪ੍ਰਕਾਸ਼ਮਾਨ ਹੈ ਨਾ, ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਏਦਾਂ ਬੈਠੇ ਸਨ, ਸੰਗਤ ਸਾਰੀ ਇੱਧਰ ਨੂੰ ਵਹਿੰਦੀ ਪਈ ਸੀ, ਤੇ ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਵੀ ਕੋਲੇ ਬੈਠੇ ਸਨ, ਉਹ ਬਾਹਰੋਂ ਮਾਰੇ ਗਏ, ਲੁੱਟੇ ਗਏ, ਕੱਖ ਨਹੀਂ ਬਚਿਆ, ਕਰਦੇ ਕਰਦੇ ਇੱਕ ਜੁਲਾਹਾ ਤੇ ਜੁਲਾਈ ਆਏ। ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਆਖਿਆ, ਅਮਰਦਾਸ, ਬਾਬਾ ਉਹ ਕੀ ਹੈ, ਹਾਂ ਕੀ ਹੋ ਗਿਆ? ਆਖਣ ਲੱਗੇ, ਨਾ ਨਾ ਪਿਤਾ ਗੁਰੂ, ਸਤਿਗੁਰੂ, ਕਹਿਣ ਵੇਖ ਨਾ, ਸਿਰ ਖਿਲਾਰੀ ਆ ਰਹੀ ਹੈ, ਬੱਚਿਆਂ ਦੇ ਕੱਪੜੇ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਸਿਰ ਖਿਲਾ ਰਿਹਾ ਹੋਇਆ, ਪਤੀ ਵੀ ਬੇਹਾਲ ਹੋਇਆ ਹੋਇਆ ਆ ਰਿਹਾ, ਕੀ ਹੋ ਗਿਆ ਅੱਜ? ਹਾਲਾਂਕਿ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਨੂੰ ਸਭ ਪਤਾ ਹੈ, ਹੀ ਨੋਜ਼ ਐਵਰੀਥਿੰਗ, ਅੰਤਰਜਾਮੀ ਹੈ, ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਉਜਾਗਰ ਕਰਨਾ ਹੈ ਨਾ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਅਮਰਦਾਸ, ਉਹ ਦੇਖ ਕੀ ਹੋ ਰਿਹਾ। ਆਖਣ ਲੱਗੇ, ਸਤਿਗੁਰੂ, ਮੁਰਸ਼ਦੇ ਕਾਮਲ, ਪੀਰਾਨ ਪੀਰ ਗੁਰੂ, ਧੰਨ ਸਤਿਗੁਰੂ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਅੰਗਦ ਦੇਵ, ਜਦੋਂ ਮੈਂ ਖੱਡੀ ਵਿੱਚ ਡਿੱਗਿਆ ਸਾਂ ਨਾ ਅੱਧੀ ਰਾਤ ਵੇਲੇ, ਤੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਡਿੱਗਿਆ ਸਾਂ, ਖੜਾਕ ਹੋਇਆ, ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਕੁਝ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਹੈ? ਇਸਨੇ, ਬੀਬੀ ਨੇ ਤੁਹਾਨੂੰ ਕੁਝ ਕਹਿ ਦਿੱਤਾ? ਮੈਨੂੰ ਜੋ ਮਰਜ਼ੀ ਕਹਿ ਲੈਂਦੀ, ਮੈਂ ਚੱਲ ਜਾਣਾ ਸੀ, ਪਰ ਚੂੰਕਿ ਤੁਹਾਨੂੰ, ਤੁਸੀਂ ਤੇ ਪੂਰੇ ਸੂਰੇ ਸਤਿਗੁਰੂ, ਤੁਹਾਨੂੰ ਕੁਝ ਕਹਿ ਦਿੱਤਾ, ਮੈਨੂੰ ਕਹਿੰਦੀ ਮੈਂ ਚੱਲ ਜਾਂਦਾ, ਪਰ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਆਖ ਦਿੱਤਾ, ਫਿਰ ਮੇਰੇ ਤੋਂ ਬਰਦਾਸ਼ਤ ਨਹੀਂ ਹੋਇਆ, ਆਖੋ ਸਤਨਾਮ ਸ਼੍ਰੀ, ਮੈਂ ਚੱਲ ਨਾ ਸਕਿਆ। ਅੱਛਾ, ਹੋਇਆ ਕੀ ਸੀ? ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਜਿਸਲੇ ਮੈਂ ਡਿੱਗਿਆ ਤਾਂ ਜੁਲਾਈ ਨੇ ਪੁੱਛਿਆ, ਜੁਲਾਈਏ ਵੇਖ ਬਾਹਰ ਕੌਣ ਕੀ ਹੈ? ਆਖਣ ਲੱਗੇ, ਸੁੱਤਾ ਰਹਾ ਹੋਵੇ ਸੁੱਤਾ ਰਹਾ, ਇਹ ਅਮਰੂ ਨਥਾਵਾਂ ਹੋਣਾ ਜਿਹੜਾ ਕੁੜਮਾਂ ਦੇ ਘਰ ਬੈਠ ਕੇ ਦਿਨ ਪਿਆ ਗੁਜ਼ਾਰਦਾ ਹੈ। ਵਾਹ, ਦੁਨੀਆ ਬੋਲਣ ਲੱਗੀ, ਬਿਲਕੁਲ ਨਹੀਂ ਸੋਚਦੀ, ਬੋਲਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ ਨਹੀਂ ਸੋਚਦੀ, ਹਾਂ, ਪਰ ਬੋਲਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸੋਚ ਕੇ, ਥਿੰਕ ਬਿਫੋਰ ਯੂ ਸਪੀਕ ਐਂਡ ਜੰਪ ਬਿਫੋਰ ਯੂ ਲੀਵ। ਤੋ ਵੇਖਿਆ ਨਾ, ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਉਹ ਆ ਗਏ ਜੁਲਾਹਾ ਜੁਲਾਹੀ, ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਸੱਚ ਸੱਚ ਦੱਸ ਦਿਓ। ਤੋ ਉਹ ਇੱਕ ਸ਼ੇਰ ਵਿੱਚ ਬਿਆਨ ਕਰਨ ਲੱਗਾ, ਸ਼ੇਰ ਸਰ ਲੰਬਾ ਹੈ, ਪਰ ਸੁਰਤ ਵੀ ਐਡੀ ਲੰਬੀ ਕਰਕੇ ਸ਼ੇਰ ਸੁਣ ਲਓ। ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ, ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ, ਬਾਬਾ ਅਮਰਦਾਸ ਕਹਿਣ ਲੱਗੇ, ਇਸਨੇ ਆਖਿਆ ਜੀ, ਜੇ ਅਮਰੂ ਬੇਨਵਾ ਹੋਗਾ, ਜਿਹਦਾ ਘਰ ਘਾੜ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ, ਆਖ ਵੀ ਦਿੱਤਾ, ਕੁੜਮਾਂ ਦੇ ਬੂਹੇ ਤੇ ਗਾਗਰ ਢੋ ਕੇ ਦਿਨ ਪਿਆ ਪੂਰੇ ਕਰਦਾ ਹੈ। ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਅਮਰਦਾਸ, ਇਸਨੇ ਆਖਿਆ, ਜੇ ਅਮਰੂ ਬੇਨਵਾ ਹੋਗਾ, ਪੜਾ ਜੋ ਭਟਕਦਾ ਫਿਰਤਾ, ਨਾ ਕਬੂ ਚੈਨ ਪਾਤਾ ਹੈ, ਬਕਾਰਾ ਹੋ ਤੋ ਐਸਾ ਹੋ। ਲਿਖਣ ਵਾਲੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਅੱਬਲ ਤਾਂ ਬੋਲੀ ਮਾਰੋ ਨਾ, ਜੇ ਮਾਰੋ ਤਾਂ ਐਸੀ ਮਾਰੋ ਭੇ ਅਗਲਾ ਯਾਦ ਕਰੇ। ਪਰ ਇੱਕ ਗੱਲ ਯਾਦ ਰੱਖਣਾ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀ, ਵੂਡ ਹੀਲ ਬਟ ਨਾਟ ਇਲ ਵਰਡ, ਬੋਲੀ ਦੇ ਕਾਓ ਸਦਾ ਅੱਲੇ ਹੀ ਰਹਿੰਦੇ ਨੇ, ਸਦਾ ਅੱਲੇ ਹੀ ਰਹਿੰਦੇ ਨੇ, ਜ਼ਖਮ ਤੇ ਭਰ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਪਰ ਬੋਲੀ ਦਾ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਘਾਓ ਸਦਾ ਰਿਸ਼ਤਾ ਰਿਸ਼ਤਾ ਰਿਸ਼ਤਾ ਰਹਿੰਦਾ।
अमरदास कहने लगे बोली मारती कहने लगी है जी अमरू बेनवा होगा पड़ा जो भटकता फिरता न कबू चैन पाता है बकारा हो तो ऐसा हो। कहते तुसी फेंकती क्या? कहते मैं क्या? अरे पगली क्या कहती है मेरे सतगुर की शानों में, री पगली क्या कहती है मेरे सतगुर की शानों में, उसी दम हो गई पागल इशारा हो तो ऐसा हो। लिखारी कहता है एर उस वेले चल खिलर गया, उसने बोली मारी बड़ी सख्त, इन्हें जवाब ने इशारा बड़ा कसदा किया जी आ हाल हो गया। सतगुर कहने लगे नर्द पुग गई है। गुरु अंगद देव जी कहने लगे नर्द पुग गई है, एदा दी गल मुर्शदे कामल भाई जवाहर सिंह साहब जी ने कर दी। बाबा नाभ कमल जी दे वड्डे वडेरे मुर्शदे कामल भाई जवाहर सिंह साहब जी नूं, हालांकि वह बड़ी पुजी हुई शख्सियत सन, मतलब उन्हां दी परवाज ना सखोपत तुरिया तो भी उपर अवस्था पहुंची हुई, रब नाल इकमिक होए हुए, जग नाल तोड़ के रब नाल इकमिक होए पए, पर पता किसे नूं सी नहीं सी, उत्थे ही रहिंदे सी ना, रैपे रह ले झिंगड़ी रह ले नेड़े तेड़े चले गए होर चले गए ते पता नहीं सी। लेकिन एक दिन ऐसी बात हुई भाई जवाहर सिंह साहब के मन में आया कि किते वो लभ पै ते मेरे को जड़िया रब्बी खजाने दिया चाबियां है ना, मैं दाता सारिया उन्होंने दे दवा झोली च पा दवा। ये गल है जी, इन्हां दी गल है राजा साहब जी दी नाभ कमल जी ते कदों दी गल है, जदों महंत गंगा राम नूं जाके बूटा सिंह ने बेनती की जी साडे भी इत्थे चरण पाओ। महंत गंगा राम दा बड़ा नाम, अपनी संत मंडली नूं लैके हां करके आ गए जी। इधरों पिंड वालियां ने बड़ा ही सत्कार किया, बहुत सत्कार दिता, आदर दिता बड़ा, उन्हां दे घोड़े संभाले, उन्हां दे ऊंट संभाले, उन्हां दे गड्डे संभाले और सारिआं नूं निहारियां दित्तियां। ते बड़ी पिंड विच रौनक, जिवें बहुत वड्डी जंज आवे ना उहदा स्वागत करीदा, इदां संत मंडी दा पिंड वालियां ने झिंगड़ा वालियां ने स्वागत किया। पिंड वालियां ने वेख्या एक बच्चा विच 15 क वरिआं दा बड़ा जलवानमा है, ओदी शक्लो सूरत तो रोशनाई निकलदी है, किरणां निकलदियां ने। दो दिनां विच पिंडां दे बंदियां ने बीबियां ने देख लिया कि यह जिहड़ा 15 क वरिआं दा मुंडा है ना, यह साडे झिंगड़ां दा असली वाली वारस यही है। पिंड विच विचरदिआं सहज पाठ रख लै, कथा कीर्तन होण लग पिया और बड़ा ही आनंद बन गया, बड़ा ही आनंद बन गया। ते उधर भाई जवाहर सिंह साहब जी ये सोचन के मुंडा कदों मैनू मिले ते मैं उन्हूं खिंच लवां। प्रशादा छकण गए भाई बूटा सिंह ने सारी संत मंडली का लंगर किया, प्रशाद छकाया, होर जड़े पिंड दे भी सीगे उन्हां नूं भी छकाया, गद गद हो गए सारे। जदों संत मंडली वापस आ रही सी ना तां भाई साहब भाई जवाहर सिंह साहब जी ने इस बच्चे नूं खिंच लिया, अपने वल कर लिया। आखन लगे बच्चा किथे संत मंडली नाल फिरदा पिया है, आ मेरे नाल अपने कोल लै गए ना, और जांदिआं जांदिआं अपने आसन ते बिठा दिता। सतसंग जी आखो सतनाम श्री वाहिगुरु। भाई जवाहर सिंह साहब जी ने 15 वरे दे इस बच्चे नूं अपने आसन ते बिठा दिता, उठाल के फिर जफी पा ली, जफी भी ऐदां दी पाई, मैनु माफ कर देना मैं मिसाल देन लगा, बड़ी गजब दी मिसाल है, जफी इंज घुट के पाई जिवें गुरु अंगद देव नूं लैणा जी नूं, भाई लैणा जी नूं बाबे नानक ने उजाड़ा में जंगलां विच जफी पा के साहां दी सांझ पैदा कीती, दिल दी धड़कन पैदा कर ली, सांझ बना ली। ते नाले सवाल कर दिता लैणिआ तू पिछे नूं मुड़िया नहीं, गया क्यों नहीं? आखन लगा हे सच्चे पातशाह मैं तुहानूं की दसां, तुसीं ते अंतरजामी हो। नाना मैं पिछे नूं माया भी छिदी, पिछे नूं मोहरां भी सुटियां, पिछे नूं रुपया पैसा भी सुटिया, जेड़े कोई नहीं मुड़े उन्हां पिछे मैं कुत्ते ला दिते,
کتکا بھی چلا دیتا پر توں نہیں مڑیو پیچھے نو ہاتھ جوڑ کے لینا کہن لگے ہے سچے پاشاہ جن دا پیچھے کوئی سی جن دا پیچھے کوئی ٹھکانا سی جن دا پیچھے کوئی مسکن سی جنہ دا کوئی کار کار سی جنہ دا کوئی تھان دتا سی وہ سارے مڑ گئے پر جا تھان دتا توں ہوئے وہ کتنے مڑ جائے جی ساسیاں آخو ستنام شری وائے نانک پاشا کہن لگے لہنیا آ بغل گیر ہوئیے سا سانجے کیتے دل دی دھڑکن سانجے کیتی جاپ دا وٹاندرا کیتا تے نالے کہن لگے لہنیا میں بھی آج تک اپنا کار کاٹ اور تھان بناؤن لئی ٹونڈدا ہی پیا سا رب نے بڑی کرپا کیتی خداوند کی واہگرو جی نے تینوں بناتا اج میں اپنی جوت جڑی مینوں ملی سی نا گرو رب جی والوں او تیرے وچ انسپائر کردا توں تے میں ایک ہو گئے ہیں چھ سننا جی عشق کی بٹی میں جس دم ڈال کر کندن کیا پائی لہنے جی نو عشق کی بٹی میں بابا نانک دیو جی نے لہنے نو عشق کی بٹی میں جس دم ڈال کر کندن کیا لہنے سے انگد کیا انگد سے اللہ کر دیا لہنے سے انگد کیا اور انگد سے اللہ کر دیا ادا ہی پائی صاحب پائی جوار سنگھ صاحب جی نے ان واسطے اداب و القاب تے بڑے چاہیے نے پر اتہاس پائی صاحب ہی لکھا ہے پائی صاحب جی نے گلوکڑی بچ لے لیا راجا صاحب نے ناب کمل جی نو بس ایک مک ہو گئے کہن لے گیا گدیاں سنبھالو آ چابیاں سنبھالو آ خزانہ سنبھالو تے ادھر مہنت نو بھی پتا لگ گیا پہ اے جڑا جوان پتر سگا نا بیٹا سی میرا چیلے بیٹے ہی ہوندے نے یہ تو ہن نکل گیا آتوں ہن نہیں آئے گا پائی جوار سنگھ صاحب دی کرنی بہت وڈی کرنی نال ہی ہر جگہ اثر پیندا ہے ساتھ سنگت جی جنی ودیا کرنی اُنا ودیا اثر تے جنی کٹیا کرنی اونی دوجا فلن دی بلینس اس لئی اچھے پیر نے پورے گورے سورے وریام پائی جوار سنگھ صاحب جی نے انہاں نو گلوکڑی پاتی تے اپنی گدی دیتی اپنے آسن تے بٹھا لیا ستکار کیتا پر نال ہی اے گدی بھی دیتی بس انہاں کول وچر دیا وچر دیا انیاں تماں پی گئیاں بینت بینت ور دتے بڑے بڑے دے اجڑے گھر وسائے بڑے بڑے واسطے خوب پیاسے واسطے لوا دتے تے ایک دن پھر راجا صاحب جی نے نا بڑی پرسنتا وچ آ کے بڑی خوشی وچ آ کے اپنے مرشد کامل واسطے اپنے پیر واسطے پورے استاد واسطے پورے گرو لئی دو چار کبیت اچارن کیتے دو چار سویے اچارن کیتے